0: സമയം 9 മണി കഴിഞ്ഞ് 59:52. അല്പസമയത്തിനുള്ളിൽ രവിവാസരി അഖില ഭാരതീയ സംഗീത സഭ ഡൽഹിയിലെ
1: ആകാശവാണി ഹെ രവിവാസരി അഖില ഭാരതീയ സംഗീത സഭ മേ ആജ് പ്രസ്തുത ഹെ നീരജ് മിശ്ര കാ സിതാർവാദൻ. അന്താരാഷ്ട്രീയ ഖ്യാതി പ്രാപ്ത സിതാർവാദക് നീരജ് മിശ്ര ബനാറസ് ഘരാനെ കീ സുദീർഘ സമൃദ്ധ പരമ്പരാ കോ ആഗെ ബഢാ രഹേ ഹൈ. സംഗീത കെ ക്ഷേത്ര മേ ഉൻകാ പ്രവേശ് മാത്ര 5 വർഷ കി അവസ്ഥാ മേ ഹുവാ ജബ് ഉനോനെ അപ്നെ പിതാ ഓർ ഗുരു സുപ്രസിദ്ധ സിതാർവാദക് അമർനാഥ് മിശ്ര സെ സിതാർവാദൻ കി വിധിവത് ശിക്ഷ ആരംഭ കി. ഗഹന പ്രശിക്ഷണ കെ പശ്ചാത് നീരജ് മിശ്ര നെ പ്രയാഗ് സംഗീത സമിതി സെ പ്രഭാകർ കാശി ഹിന്ദു വിശ്വവിദ്യാലയ സെ സിതാർ മേ സ്നാതകോത്തർ और महात्मा गांधी काशी विद्यापीठ से एमफिल की डिग्री हासिल की. आकाशवाणी के ए ग्रेड कलाकार नीरज मिश्र ने देश विदेश में अनेक प्रतिष्ठित संगीत समारोहों में अपनी प्रस्तुतियां दी हैं. इनमें संकट मोचन संगीत समारोह, गंगा महोत्सव, ताज महोत्सव, कबीरा महोत्सव, ICCR संगीत समारोह प्रमुख हैं. उन्होंने यूरोप और मध्य पूर्व के देशों में भी सितारवादन की मंत्रमुग्ध कर देने वाली प्रस्तुतियां दी हैं, जिनमें इटली, स्विट्जरलैंड और फ्रांस शामिल हैं. आज के कार्यक्रम में आपके साथ तबले पर संगत की है आकाशवाणी के बी हाई ग्रेड कलाकार देव नारायण मिश्र ने. नीरज मिश्र अपने सितारवादन का आरंभ राग दरबारी में आलाप, जोड़ और झाला से कर रहे हैं. विलंबित मसीद खानी गत, मध्य लय और द्रुत गत 3 ताल में निबद्ध है.
2: दिस इज आकाशवाणी. इन टुनाइट्स एडिशन ऑफ रविवासरी अखिल भारतीय संगीत सभा वी ब्रिंग यू सितार रिसाइटल बाय नीरज मिश्रा, अ डिस्टिंग्विश्ड एंड इंटरनेशनली अक्लेम्ड सितार माइस्ट्रो रिप्रेजेंटिंग द रिच कल्चरल एंड म्यूजिकल हेरिटेज ऑफ रिनोन्ड बनारस घराना. बॉर्न इन वाराणसी, Niraj Mishra's formal initiation into the world of music began at early age of 5 under the able guidance of his father and guru Amarnath Mishra. Later on, Niraj Mishra earned his Prabhakar from Prayag Sangeet Samiti and completed M.Muse in Sitar from Banaras Hindu University and M.Phil from Mahatma Gandhi Kashi Vidyapeeth. An A-grade artist of Akashwani, Niraj Mishra has performed in various prestigious festivals across India and abroad, such as Sankat Mochan Sangeet Samaroh, Kashi Ganga Mahotsav, Taj Mahotsav, Kabira Festival, ICCR Horizon Series, World Cultural Festival in India, and has captivated audiences across Europe, Middle East, Italy, Switzerland and France. In tonight's program, accompanying him on tabla is Dev Narayan Mishra, a B high grade artist of Akashwani. Niraj Mishra is beginning his sitar recital tonight with Alap Jod Jhala in Rag Darbari. Vilambit Masid Khanigat, Madhilay and Drutgat is set to 3 taal.